0: ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे कने सच विचार सच्चा तेरा मन सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा प्रमाण सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सतगुण अंग लखोर सच्चे सतान सच्चे ससुर सच्चे तेरे सिर सच्चे साला सच्चे तेरे पुत्र सच्चे पातशाह नानक सच सच जो मन जमे सो कज कज महला पहला
1: वड्डी उडै जा वड्डा ना वड्डी उडै जा सच ने वड्डी उडै जा ने चल खाओ वड्डी उडै जाने अलाओ
2: ਸਚੇ ਕੀ